0: एमबीसी रेडियो वजह मुस्कुराने की।
1: एमबीसीच्या घड्याळात दुपारचे ठीक 12 वाजले आहेत।
2: स्वर तरंग
3: स्वर तरंग

रसिक श्रोत्यांना माझ्या सप्रेम नमस्कार. ठीक 12 वाजले आहेत. स्वरतरंग कार्यक्रम सादर करण्यासाठी नेहमीप्रमाणे AM2 रेडिओ मॉरिशसवरून आम्ही हजर झालो आहोत. तेव्हा एका तासाच्या या संगीतमय वातावरणात तुमचे मनापासून स्वागत करताना मला अत्यंत हर्ष होत आहे. तसेच आज सोमवार आहे, 8 वाजायचा प्रथम दिवस. आनंदी मनाने या दिवसाची शुभ सुरुवात तुम्ही केली असाल रसिक हो अशी मी आशा करते. तर प्रस्तावने विलंब न लावता नेहमीप्रमाणे एका गौर गणेश भक्ती गाण्याने या कार्यक्रमाची शुभ सुरुवात आम्ही करीत आहोत. निरंतर राहू दे हृदयात या तुझी भक्ती, हे गणराया.

आशा आहे हे गौर गणेश भक्तिगीत तुम्हाला नक्कीच आवडले असेल. यावेळी जेवणाची वेळ आहे रसिको हो, तेव्हा आनंदाने जेवण घ्या आणि आमच्या कार्यक्रमाकडेही तुम्ही अवश्य लक्ष द्या. तर ओठ या चित्रपट गाण्यानंतर सादर करीत आहोत माधुरी करमरकर यांच्या सुरेल आवाजातलं हे पुढील भावगीत श्रावणात घन नीला बरसला.

घन लीला बरसला माधुरी करमरकर यांच्या सुरील आवाजातल्या या मधुर गाण्यानंतर चला ऐकूया संगीतदाते यांनी आपला गोड आवाजात व्यक्त केला.

गीत गाओ मस्ती तराहु छेरी ते जाओ आज प्रीत साजना अनुराधा पौडवाल व शैलेंद्र सिंह या दुखांच्या आवाजातल्या या द्वंद गाण्यानंतर चलाय कुया हात तुझ्या हातात धुंद ही हवा आणि हे मधुर गीत आपल्या सुस्वरात व्यक्त केले आहेत अनुराधा पौडवाल व अरुण दाती.

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग
0: एमबीसीच्या घड्याळात दुपारचे ठीक 12:30 वाजले आहेत. चालू करीत आहोत आपला स्वर तरंग कार्यक्रम या सुंदर गाण्याने.
2: हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तू

सनई चौधरी चित्रपटातून घेतलेले हे रॉक गाणं आपण ऐकत आहात. अवधूत गुप्ते, सोनाली सुनावणे व साथी कलाकारांच्या सुस्वरात.

खबरदार या चित्रपट गाणिया नंतर सादर करीता होते नवरा माझा नवसाचा चित्रपटातून घेतलेले हे पुढील गीत सचिन पिलगावकर अनुराधा पौडवाल या दोघांच्या सुमधुर आवाज

نورمان تنو سچا یا چتر پرگانیان در سنگیت پریمی شدانو سر درنگ کاریکرماتی سانگتا آمهی یا گانیانی کری تا خود یا چا اسواد گیا جملا ہو جملا چتر پتاتون کی تلیلی ہے گانا ہے ایلا ارون یانچا سوریلا وزاد आणि जमला हो जमला ह्याच्या चित्रपट गाण्याबरोबरच सादर करण्यात आलेला आजचा हा कार्यक्रम इथेच संपत आहे. याच कार्यक्रमात उद्या आमची भेट होईलच. तोपर्यंत विशेष काळजी घ्या, सुरक्षित रहा, आपले मन प्रसन्न ठेवा. या सदिच्छेनेच मी तुमची रजा घेते. या कार्यक्रमानंतर तुम्ही अकुशकार आर एस सी कंदन यांच्या प्रस्तुतीवरून तमिळ कार्यक्रम तेव्हा या संगीतमय वातावरणात नेहमी तुम्हाला साथ द्याल. या सद्भावनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

रसिक श्रोत्यांनो नमस्कार. एम टू वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑनली ऑन एम टू. रसिक म्हणजे हो या 20 मिनिटांच्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत शंकर महादेवन आणि साथी कलाकारांचे सुमधुर आवाजात कत्याळ काळजात घुसली

हा AM2020 च्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. सध्या आम्ही वाजवणार आहोत आपल्या सगळ्यांसाठी जगण्या हे न्यारा झाला जी. आस्वाद घेऊया.

आणि यस म्हणजे हो थंडीचं वातावरण चालूच ठेवूया आणि शेवटचं गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो. तर ऐका आदर्श शिंदे यांच्या सुमधुर आवाजात टोपीवाळ्या साहेबांना टोपी घालायला पाहिजेच. आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.